क्या वीरी पयाता आरिंग पकड़ीते किए सही ते ची वाई वाका ये तो हुआ ते माते एक वी मा एक करो मा इत पो Oki vai rua mai ra ki o ko utau mo ka puna e tune. E koro, e tapo. Nau i whakae ke a waiata hi a te waiata nei. E kui e reko, anei tō waiata. Wae wae, tangahia.